प्यार जियो पिंड सब रास तुम्हारी तेरा जोर गोपाला जियो सदा सदा तू है सुखदाई निव निव लागा तेरी पाई कार कमावा जे तुझ पावा जा तू दे दयाला जियो प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना जो तू दे सोई सुख सहना जिथे रखे बेकुंठ सिथाई तू सबना के प्रतपाला जियो सिमर सिमर नानक सुख पाया आज पहर तेरे गुण गाया सगल मनोरथ।

सुखदाता सेवन सुख पायन गुरमत मन वसावणिया औ वारी जियो वारी सुख सह समाध लगावणिया जो हर सेवे थे सदा सोहे शोभा सुर सुहावणिया रहाओ सबको तेरा भगत कहाए से भगत तेरे मन पाए सत बाणी तुदे सलाहन रंग राते भगत करावणिया सबको सके हर जियो तेरा गुरमुख मिले ता चूके फेरा जा तुद पावे ता नाए रचावे तू आपे नाउ जपावणिया गुरमती हर मन वसाया हरख सोग सब मोह गवाया इक्कस क्यों लिव लागी सधी हर नाम मन वसावणिया भगत रंग राते सदा तेरे चाए नौ निज नाम वखरा मन आए पूरे पाग सतगुर पाया सब दे मेल मिलावणिया तू दयाल सदा सुखदाता तू आपे मेले गुरमुख जाता तू आपे देवे नाम वडाई नाम रते सुख पावणिया सदा सदा साचे तुद सलाही गुरमुख जाता दूजा को नाही एक स्यों मन रहा समाए मन मने मन है मिलावणिया गुरमुख होवे सो साला है साचे ठाकुर वे परवाहे नानक नाम।

अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन बेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रस्या गुर सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा वडे प्रभ स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन

सबदे सुहावे ता पत पावे, दीपक देह उजारे, सुन सखी सहेली साच सहेली साचे के गुणसारे, सतगुर मेली ता फिर रावी, बिगसी अमृत बाणी, नानक सा तन

तू मेरो प्यारो ता कैसी भूखा, तू मन वस्या लगे न दुखा रहाओ। जो तू करे सोई परवान, साचे साहेब तेरा सत फुरमान। जा तुझ पावे ता हर गुण गाओ, तेरे कर सदा सदा है न्याओ। साचे साहेब अर्थ।

गुरमुख ज्ञान ध्यान मन मान, गुरमुख महली महल पछान, गुरमुख सुरत शब्द निशान, ऐसे प्रेम भगत विचारी, गुरमुख साचा नाम मुरारी, रहाओ ऐनस निर्मल थान सुथान, तीन पौन ने केवल ज्ञान, साचे गुरते हुकुम पछान, साचा हरख नाही तिस सोग, अमृत

गुरुमुख आखे गुरुमुख बूझे, गुरुमुख एको जाने, रारे रव रहा सब अंतर, जेते किए जनता जंत उपाय।

गुरमुख वड पागे वड पागे, जिन हर हर नाम अधारे, हर हर अमृत हर रस पावे, गुरमत भगत पंडारे, जिन दर्शन सतगुर सतपुर